धा धिंता कत्ती टक कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत कत क

धा धागे धीना गीना तीना तकित धकित धागे धीना धागे तित धागे धीना गीना धागे धीना गीना धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे

धा ता धा धातृक धी किट कत गधि गन धा तकिट धा धरग तिकट कत गन धा धा धरग तिकट कत गन धा धा धरग तिकट कत गन धा धा धरग तिकट